झिनका नक झिनका नक झिनका हे झिनका नक झिनका नक झिनका नक झिनका आरु मले अरिकारा गुंजु मले गुरिकारा आरु मले अरिकारा गुंजु मले गुरिकारा मुड़ाला